0: एनबीसीच्या घड्याला आता दुपारचे ठीक 12 वाजले आहेत.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग.
0: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. 12 वाजले आहेत आणि या प्रसन्न वेळेला तुमच्या आवडत्या गीतांची, मधुर सुरांची आणि सुंदर भावनांची ही मैफल आपण सजवणार आहोत. तेव्हा अगदी मनापासून या मैफिलीत मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. सकाळची लगबग थोडी शांत झाली आहे आणि दुपारच्या या निवांत क्षणी आपल्याला मनाला हवी आहे ती सुरांची सुंदर साथ. तर प्रस्तावनेत विलंब न लावता आनंदी मनाने सुरुवात करूया आपली सुंदर मैफल. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. यापुढील गोर भक्ती गाण्याने स्वरतरंग कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत.

गणपति सूर निरागस हो रसिक हो या सुरेल गीतातून गणरायाचा निरागस मंगलमय रूपाचे सुंदर दर्शन घडलं या प्रत्येक सुरांसोबत मनात भक्तीची शांततेची आणि सकारात्मकतेची भावना जागी होते. गणरायाची कृपावृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर याच भक्तिभावाने वळूया दुसऱ्या गणेश भक्ती गाण्याकरे. पूर्ण रूप ओंकार गजानन, पूर्ण रूप ओंकार. आणि हे गोर भक्तिगीत आपल्या गोर स्वरात व्यक्त केले आहेत प्रतिभावंत गायक सुरेश वाडकर.

कहीं गणेश भक्त अनंत चतुर्दशीला बप्पाला विसर्जित करणार आहे, तर याच्या संदर्भात खास त्यांच्यासाठी आम्ही निवडलेले आहे हे पुढील गणेश भक्ती गीत. दुपारची वेळ आहे, यावेळी तुम्ही जेवण घेत असलात तर आनंदाने जेवण घ्या आणि आपल्या आवडत्या मराठी गीतांसोबत दिवस आणखी खास बनवा. जसराज जोशी व समूहाच्या आवाजात ऐकूया पार्वतीच्या लाडका गजानन गणराय.

या सुंदर भक्तिमय वातावरणानंतर रसिक श्रोत्यांनो आता सुरेल गीतांची साथ अशीच पुढे चालू ठेवूया. स्थानीय कलाकारांच्या आवाजात ही धमाळ झाकरी ऐकूया आणि ही धमाळ झाकरी सर्व गणेश भक्तांना समर्पित करण्यात येत आहे.

ओवालू आरती ओवालू आरती गणरायाला रसिक हो या भक्तिमय सुरांग मध्ये जणू मनातील प्रत्येक भावना बाप्पाच्या चरणी अर्पण झाली. आरतीच्या ज्योतीसोबत आमच्या मनातील चिंता दूर आणि नकारात्मकता दूर जाऊ दे आणि गणरायाच्या कृपेने प्रत्येक घरात प्रेम सुख शांती आणि आशेचा दीप सदैव तेवत राहो अशी गणरायाच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे. या सद्भावनेनेच वळूया आता भावगीतांकरी. पुनश्च स्वागत आहे आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात. तेव्हा रसिक हो स्वरतरंग कार्यक्रमाची पहिली भावगीत सादर करीत आहोत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या कर्णमधुर आवाजातलं हे मधुर गीत वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे.

संगीत प्रेमी श्रोत्यानो कामाच्या धावपळीतला हा छोटासा विरंगुळा स्वरतरंगांसोबत मनाला देऊया. श्रावणात घन निनाद बरसला, चला सुप्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर यांच्या सुरेल आवाजात ऐकूया हे पुढील मधुर गीत.

श्रावणात घन नीला बरसला, ही मधुर गीत आपण ऐकत होता रसिक हो माधुरी करमरकर यांच्या सुमधुर आवाजात. MBC च्या घड्याळात दुपारचे 1:15 वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम सरतरंग कार्यक्रम मन मंदिरा. या अप्रतिम मधुर गाण्याने सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन व सचिन पिलगावकर यांच्या

प्रकार असाच घुसली या चित्रपटातून घेतलेले हे गाणं आपण ऐकत होत्या शंकर महादेवन सचिन पिळगावकर यांच्या मधुर आवाजात. तेव्हा या गाण्यानंतर सिखो चला रवींद्र साठे आणि शोभा जोशी यांच्या आवाजात ऐकूया हे द्वंद्वगीत गा खळखळ झरल. आणि हे गीत सजलेले आहे पण संगीतकार विलास जोगलेकरांच्या श्रवणीय संगीताने.

संगीत प्रेमी श्रोत्यानो आपण ऐकत आहात स्वरतरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं. मी हाय कोळी श्रीकांत नारायण व सहगायकांच्या आवाजात आणि ह्याच्या लोकप्रिय कोळी गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमानंतर तुम्ही ऐकू शकाल तमिळ कार्यक्रम आर एस सिकंदन यांच्या प्रस्तुतीवरून. तेव्हा याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा. या सदिच्छेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिकमणी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन यॉन AM2। म्हणजे हो, कार्यक्रमाच्या आरंभी आज राहुल देशपांडे यांच्या समुद्र आवाजात ऐकूया भू शंभू महादेवाचे जय जयकार करूया।

रसिकमनू कुड़िया साल तुम्ही ट्यूनिंग करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत स्नेहा महादिक आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया बाप्पा आला.

म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणाराही शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. जवेद आली सोनाली सनमणी यांची समुद्र आवाजात ऐकूया फील वाला इश्क. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद. शुभरात्री आणि नमस्कार.